0: Nasansani, Nasansani, Nasansani, Nautejna, Nautejna, Nautejna. Nashor din ra, Nashor din ra,
1: Nashor din ra. Chori chori kiya le.
0: Nahi ahankar. Keval manoranjan, gyanvardhan aur sachche samachar. Ji haan, yahi bikherta hai aapke jeevan mein. आकाशवाणी परिवार
2: आकाशवाणी भोपाल से प्रस्तुत है प्रादेशिक समाचार।